0: ಸಾಡಿನಾಳ ಆಗಿತ್ತು ಸಾಡಿನಾಳ ಆಗಿದ್ದು ಲೈಫ್ ಬಂದಾಗಿ ಸಾಡಿನಾಳ ಆಗಿತ್ತು ಲೈಫ್ ಬಂದಾಗಿ.
1: आप सुन रहे थे जाने माने गीतकार सुधाकर शर्मा से मंदाकिनी जोशी की बातचीत का पहला भाग. तकनीकी सहायक भावना सिंदल, संपादन सहयोग झरना सोलंकी, विविध भारती की ओर से इस कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता अनुश्री पाठक.